0: Mamma, බඩු හැවෙච්ච.
1: තරිෆ්ලා, සෝනියා කා තිබුණේ. මම බයිබචේ මිගේ මුළුවන්.
0: පප්පා, ගඩේ ජෙහනියේ.
2: තරිෆ්ලා මඩු කොබ්බදා.
3: සෝනියා, දෙබල් මාෂා ස්කූලෙන් නා.
4: तुम्ही नहीं तो कहा था कि सच्चा प्यार सबसे बड़ा होता
0: मामा
4: किस वजह से
5: मामा फोन एक हां मादमारे तैयार दावी थाना कड़ी वाइपर कुराना
0: मामा वैस फोन का डोंटा
6: कोको ದೊಂತೆ ಕಮ್ಮಿ ಕಡೆ ಗಾಳೆ ನುಲೆವೇನೆ ದೇ ಸೋನಿಯಾ ಗಾತ
7: ಎಹನಿಯ ಗುಳುಂತ ಬದಹಿ ಕುರಾ ಫದ ಎಮ್ಮೆ ಗಾತುಗಾವ ಗುಳುಂತಕ ಎಮ್ಮೆ ಫುರತಮ ಇಸ್ಕಂದೆಮಾ